नमस्तंगाभिखे नमस्तंगालेखे नमस्तंगाकाये नमस्तंगाजाये नमस्तंगागंजे नमस्तंगापंजे नमस्तंगानामे नमस्तंगाटामे